येताच्या बाता येता टावना येता न रायगडिया मी ते जुळपा होईन जायता न बाबालियायना हो रायगडिया मी ते मोजुल पाहना काही सपना सपना कटा मंडियो हिरमती नानी नवाई देखी चिमयाई चिमयाई लागियो यमा बोलावा देयो गायना हो बटी टंगली आंदा दरिया खांदे पड़िया गोबर चाती थैली आंदा कन्हिया ये बांध जाए ना हो लिपकी दान बटी आंदा चौबना लिपकी दान आंदा तन मोटे नीच बधरिया आंदा तन लाली साफी अंगे गरिया ना मिटे राय गरिया ना हो रायगढ़ जोलपा हो मरवाए जाका जामा रे वा बंदा।